0: ನಮ್ಮೆ ತೇರಿ ಗುಜರಿಯಾ ತುಮೇರಾ ದೀವಾನಾ.
1: नमस्कार, मैं हूं पार्श्व गायिका श्रद्धा पंडित. आप सुन रहे हो रेडियो मधुबन. सुनते रहो, मुस्कुराते रहो.